0: अरे ये कस्टमर क्या रे लिदे मैडम
1: हेली
0: ये केवाईसी अपडेट गागी ननगे पदे पदे मेसेज याक बर्तिदे
1: ये केंद्रे बैंकिंग सेवे कडेगागी समय के सरियागी केवाईसी अपडेट मार्स्बेकु
0: आदरे इदन्नु हेग माडोदु
1: गुरुतु अथवा विलासदल्ली यावदे बदलावणे इल्लदिद्रे निम्म बैंक अथवा एटीएम अथवा बिजनेस करेस्पोंडेंट अंद्रे बीसी बळि होगी बैंक नल्ली नोंदायिसलाद इमेल मोबाइल नंबर मोबाइल बैंकिंग आप अथवा पत्रद मूलक अदर डिक्लेरेशन नीडि
0: हौदा ಒಂದ್ ವೇಳೆ ಏನಾದರೂ ಬದಲಾವಣೆ ಇದ್ರೆ
1: ಆಗ ಇತ್ತೀಚಿನ ಗುರುತು ಮತ್ತು ವಿಳಾಸದ ಪುರಾವೆಗಳನ್ನು ನೀಡಿ ಕೆವೈಸಿ ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಡಿಸಬಹುದು
0: ಅಷ್ಟೇ
1: ಅಷ್ಟೇ
0: ಗೊತ್ತಾಯ್ತು
1: ನಿಮ್ಮ ಕೆವೈಸಿಯನ್ನು ನವೀಕರಿಸಲು ನಿಮ್ಮ ಹತ್ತಿರದ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಶಿಬಿರ ಅಥವಾ ಬ್ಯಾಂಕ್ ಶಾಖೆಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ
2: ಆರ್ಬಿಐ ಹೇಳುತ್ತೆ
3: ಜಾಣರಾಗಿರಿ ಜಾಗರೂಕರಾಗಿರಿ